0: निर्गुण से सगुण बन आए, भक्तन के हितकारी प्रभु, भक्तन के हितकारी. This we have translated yesterday.
1: Tak tohle už jsme přeložili včera.
0: The third.
1: Teď dál.
0: Up.

0: अरे भाई शोभा सत संग, व्हाट ए ग्लोरी ऑफ द सत्संग. द फॉर्चुनेट वन कैन हैव द अपॉर्चुनिटी टू कम टू द सत्संग. लाइक दिस वन worm, what you call English, I don't know, which meets one wasp and it turns the life into the wasp.
1: Obstaja ena živalska vrsta kot črv, če ga piči osa, medtem ko je zabubljen, se spremeni v osa, drugače pa ne. In to je podobno kot z učenci nam.